FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ, शके 1948, 5 जून 2026. आजच्या प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकत होतो. सकाळचे ठीक 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्तीधारा.

राघवेंद्र अष्टकम स्तोत्रानं आपण आजच्या भक्तिधारा कार्यक्रमाला सुरुवात केली. हे स्तोत्र होतं किशोरी आमोणकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं. किशोरी आमोणकर यांनीच संगीतबद्ध केलेलं. यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित राम मराठे यांच्या स्वरात उषा देवतेचं स्तवन. विद्याधर गोखले यांचं हे पद आहे आणि हे पद आहे मंदारमाला नाटकातलं.

श्रोतेहो, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. गा प्रकाश गीत, अंधाराला कशाला भीतोस, प्रकाशाचं गीत गा. रसिक हो, परमेश्वर भक्तीत लीन होणं हाच खरा जीवनाचा प्रकाश आहे. भक्तिधारा कार्यक्रमात आपण भक्तिरसात रममान होत असतो आणि परमेश्वर चरणी लीन झाल्यावर मागणी नाही, अधिकार दाखवणं नाही, अपेक्षा नाही, तळमळ इतकीच की माझा स्वीकार व्हावा, तुझ्या मायाळ परिघात मला असू दे, तुझी सावली मला दे.

हृदय पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. रसिक हो, देव ध्यासातच जीवनाचं सार्थक आहे. जेव्हा देवाच्या ध्यासात आपण लागतो तेव्हा सगळी लोकलाज सोडून त्याच्या तंद्रीत आपण लीन होतो. मर्यादेचं रिंगण ओलांडून त्याच्याकडे धाव घेतो, मग दुरावाच राहत नाही, मग परमेश्वर घरातला माणूसच होऊन जातो. पती सखा सर्वस्व तोच होतो. संत मीराबाईंनी सुद्धा राजघराणं टाकून कृष्णमय होण्याचा प्रवास केला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची असोशी अस्तित्वाला वेढून टाकते. त्यावेळेला हरी देव भगवंत आणि आपण एकच होऊन जातो.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं हे भक्ती रचना आपण ऐकली. याला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. रसिक हो, आणि आता भक्तिधारा कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत देशवंदनेनं. ऐकूया समूह स्वरातली ही देशवंदना.

0: श्रोते हो, ही होती भक्तिधारा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी
0: FM 101.4 MHz वरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजलेत. श्रोते हो, हे प्रसारण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत श्याम नायर आणि प्रशांत पाठक. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी स्वाती साकरे. जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:35 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 20 आज आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम, यात पर्यावरण पूरक शेती या मालिकेचा 5 भाग आपण ऐकणार आहोत. संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:45 आडवतकर ज्वेलर्स जगूया आनंदी, संवादक स्वाती साकरे. 6:50 परिसर कार्यक्रमाचा विषय आहे पर्यावरण जागृती, या मालिकेचा 15 भाग आपण ऐकणार आहोत. संवादक अलका चंद्रात्रे. तर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात वैज्ञानिक कोडी या मालिकेचा 19 भाग आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी. या दोन्ही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. 7:00 आनंद घेऊया एका हिंदी चित्रपट संगीताचा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स, तर 7:50 प्रायोजित कार्यक्रम एससीजी मानवता. सकाळी 8:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9 ते 10 विविध भारतीचं सहक्षेपण. 10:00 गीतभारती मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोतेहो, सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5:30 विविध भारतीचं सहक्षेपण आपण ऐकू शकणार आहात. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ, तसंच दुपारी 1:30 आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हा ते सात विविध भारतीचं सहक्षेपण. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझा शिवार मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात. श्रोते हो, रात्री 8 ते 11 विविध भारतीचं सहक्षेपण. रसिक हो, रात्री 11:10 भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष मालिका. याचा आजचा विषय आहे महिला सशक्तीकरण. श्रोते हो, याबरोबरच सगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
1: FM 101.4 मेगाहर्ट्झवरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, आणि आता वेळ झाली ती ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमाची. यात पु ल देशपांडे यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा याविषयी आपल्याला आपण जाणून घेत आहोत. संवादक आहेत सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे.

नमस्कार मंडळी, नमस्कार श्रोत्यो. हो, मी सुमती पवार. आपले आजचे व्यक्तिचित्र आहे भैया नागपूरकर. काही काही व्यक्तींना काय नाव द्यावे हेच कळत नाही, तसेच आपले हे आजचे व्यक्तिचित्र आहे. ते नावले म्हणावे की बेफिकीर म्हणावे काही कळत नाही. प्रथम दर्शनी त्यांना पाहता ते कलंदर वाटतात, पण एकूणच त्यांच्या राहणीमानावरून त्यांच्याविषयी फारसे चांगले मत होत नाही असे हे भैया नागपूरकर. पण खरे तर त्यांनीच जीवन खऱ्या अर्थाने पाहिलेले असते, जीवनाची चवही चाकलेली असते असेच म्हणावे लागेल. हे भैया नागपूरकर प्रथमदर्शनी तसेच आहेत. सतत कॅफेत मुलांच्या घोळक्यात बसलेले, गप्पा टप्पांमध्ये रंगलेले. फुलं म्हणतात, भैया नागपूरकर आमच्या कॉलेजमध्ये नवाब म्हणून ओळखला जात असे. तसा काही तो फार मोठा बांधीसद वगैरे नव्हता, पण शेरवानी सुरवार आणि ते चढाव चढवले की खरोखरच नवाब दिसत असे. अगदी लाहोर लखनौ खाक्या, मोठा दिलदार प्राणी. पण सर्वसाधारणपणे कोणालाही विचारले असते तर तो भैया ना एक नंबरचा मवाली असेच मत ऐकायला मिळाले असते. आणि त्यांचा व माझा परिचय होण्यापूर्वी माझे देखील तेच मत होते त्यांच्याविषयी. सॉरी 24 तास कॅफे किस्मत पडलेली असायची. त्यांची माझी ओळख झाली तो प्रसंग मला आठवतो. मी चहा घेऊन कॅफे किस्मतून बाहेर येत होतो. सायकलीचे कुलूप काढता करता मी गुणगुणले, ओ पिलाने वाले नजर से नजर मिला के पिलाओ, वाहवा वाहवा. मागून आवाज आला, मी मागे वळून पाहिले, भैया साहेब ओरडला होता, दोबारा दोबारा होणे दो, पुन्हा म्हणा ना प्लीज, या या या बसा, या इकडे बसा. इथून आमच्या ओळखीला सुरुवात झाली. भैयाला आणि मलाही दोघांना गाण्याची वेळ होते. आमचे बोलणे बहुतेक हिंदुस्थानीत व्हायचे, अर्थात माझे हिंदुस्थानी कसं उंच जिने उपरचे धापकन पडे पैकी होते ही गोष्ट निराळी. भैयाने गाणे खूप ऐकले होते आणि स्वतः सारंगी चांगलं वाजवायचा. तो आपल्या मुलींकडे मराठी मुलींकडे पाहून म्हणायचा, अरे तुमच्या मराठीमध्ये काही जीव नाही, अशा दपकत दपकत घाबरत गाणं म्हणतात की कोणी दीड मनाचं ओझं ठेवलंय. रस्त्यानं जाताना सुद्धा वाघ मागे लागल्यासारख्या चालतात. तू लाहोरला ये, आमच्या मुली. तुमच्या मुली म्हणजे तू काय मराठी नाहीच वाटतं? बस आपल्या नावाचा मराठी, मला कोण मराठी म्हणेल रे पुलं. परवा तुझ्यावर ती गंमत झाली की नाही, मला कोण समजले ते तुला माहिती आहे ना, माझ्या रंगरूपावरून चेहऱ्यावरून. तेव्हा पुलं म्हणाले, अहो त्याच्या अवतारावर जाऊ.

0: ओ नका, सारंगी वाजवतो तो शुद्ध देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहे. स्वप्नात भूत पहावे इतके ते गृहस्थ त्यावेळी त्याला पाहून दचकले होते. मी नंतर भयाला एक गोष्ट सांगितल्यावर तोही खूप हसला.
1: श्रोते हो, आयसी अक्षर रसिके कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 20वा भाग आज आपण ऐकला. संवादक होत्या सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
1: श्रोते हो, आणि आता वेळ झाली ती स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत पर्यावरणपूरक शेती याविषयी. या मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत 5वा भाग. संवादक विनया कांगल, सादर करते कृष्णा शिंदे.
5: नमस्कार मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या आपण पर्यावरणपूरक शेती पद्धतीविषयीची माहितीही जाणून घेत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपले अनेक शेतकरी बंधू भगिनी हे या पर्यावरणपूरक शेतीचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे आणि त्यानुसारच आपल्या शेतामध्ये ते वेगवेगळे प्रयोग देखील करताना आपल्याला आढळतात. त्यामुळे पर्यावरण संरक्षण होणं, संतुलन होणं हे साध्य होणार आहे. आणि आज आपल्याला माहितीच आहे, आज आहे 5 जून, हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. तेव्हा सुरुवातीला आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना, श्रोत्यांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण संतुलनाची, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ओळखून त्यानुसार आपली कामं आपण केली पाहिजेत. आणि म्हणूनच पर्यावरणपूरक शेतीविषयीची माहिती देणारे काही भाग आपण या ठिकाणी ऐकत आहोत. त्यानुसार आज आपण ऐकणार आहोत नैसर्गिक शेतीविषयी. तर मंडळी, पर्यावरणपूरक शेतीचा हा दुसरा प्रकार आहे नैसर्गिक शेती. मंडळी, ही पद्धत जपानी शेतकरी आणि तत्ववेत्ता मसानोबू फुकुओका यांनी आपल्या द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन या पुस्तकात 1975 मांडलेली आहे. या पद्धतीला फुकुओका पद्धत असं देखील म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये 5 प्रमुख तत्व ही सांगितली जातात. ती म्हणजे नांगरणी न करणं, खतांचा वापर न करणं, कीटकनाशकांचा वापर न करणं, तणांची कापणी न करणं आणि रोपांची कापणी न करणं. मंडळी, आपल्याकडे भारतामध्ये नैसर्गिक शेती, अर्थात त्याला आपण 0 बजेट शेती असं देखील म्हणतो, तर या शेतीचे जनक म्हणून महाराष्ट्रातील कृषीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. त्यांनी विदर्भात अनेक वर्ष संशोधन करून नैसर्गिक शेती पद्धती विकसित केली आहे. तर काय आहे ही नैसर्गिक शेती पद्धती, त्याविषयी आपण आता जाणून घेऊयात. मंडळी, नैसर्गिक शेती अधिक हळूवार प्रक्रिया असली तरी या पद्धतीमध्ये पर्यावरणीय, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या अनुकूलता ही आहेच. यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी संक्रमण सुलभ होते. गरीब शेतकरी किंवा असुरक्षित शेतकरी यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानं त्यांचा सर्वाधिक फायदा हा होऊ शकतो. नैसर्गिक शेतीमुळे माती मऊ होऊन अन्नाची चव सुधारते, त्यामुळेच शेतकऱ्यांचं निव्वळ उत्पन्न वाढू शकतं. शेतकरी बंधू भगिनींनो, या शेतीमध्ये रासायनिक खतं, फवारणी, तण कापणी,
4: इत्यादी प्रकार नसल्यामुळे खर्चाची बचत

0: होऊन वाजवी किमतीत सुरक्षित अन्न हे आपल्याला मिळू शकतं. नैसर्गिक शेती केवळ शेतकऱ्यांचे पैसे वाचवत नाही तर जमिनीत कार्बनचं स्थिरीकरण देखील वाढवते, ज्यामुळे हवामान बदल कमी होण्यास मदत होते. बरे तर मंडळी, कृषीवाणीत आजच्या पुरते इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया आपल्या सगळ्यांची रजा घेतेय. नमस्कार.
1: मंडळी, पर्यावरणपूरक शेती या मालिकेचा पाचवा भाग आपण ऐकला. संवादक होत्या विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. बरे तर मंडळी, आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. श्रोते हो, आणि आता वेळ झाली आहे ती अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: श्रोतेहो नमस्कार नमस्कार नमस्कार. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. पर्यावरण हे आपलं जीवन आहे आणि निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण केलं तरच मानवाचं अस्तित्व टिकून राहणार आहे हे आपण सगळेच जाणतो. आणि श्रोते हो, हेच आपल्याला आपल्या संतजनांनी साधू महंतांनी सुद्धा सांगितलं आहे. हीच शिकवण त्यांनी आपल्याला वेळोवेळी दिली आहे. बघा रसिक हो, अनेक संतांनी त्यांच्या अभंगातून त्यांच्या भक्तीतून आपल्याला पर्यावरणविषयक धडे दिले आहेत, ज्ञान दिलं आहे, जागरूक सुद्धा केलं आहे. आपण जाणतोच की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्याकडच्या प्रत्येक ग्रंथात पर्यावरणविषयक जागृती करण्यात आली आहे. बघा, संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला माहितीच आहे, वृक्षवल्ली अमहासोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवीती. संत तुकोबारायांनी या ओळींमधून मानवी जीवनातलं पर्यावरणाचं महत्वच स्पष्ट केलंय. नेहमीच मानव जेव्हा निसर्गाशी एकरूप होतो ना, तेव्हा मानवी जीवनातले मानसिक ताणतणाव कमी होतात. आपण सुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात गेलो की आपले आपोआपच ताणतणाव कमी होतात हे आपण नेहमी वेळोवेळी अनुभवतो. तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा सेवटी, एका बीजापासून मोठा वृक्ष निर्माण होतो आणि त्याच वृक्षापासून असंख्य बीज निर्माण होतात असं सांगून संत तुकाराम महाराजांनी वृक्ष संवर्धनाचा विचार, वृक्ष संवर्धन आणि मानवी जीवन यांचं अतूट नातंच सांगितलंय. श्रोते हो, हजारो वर्षांपासून मानव हा निसर्गाचा पूजक रक्षक होताच, त्यामुळे प्राचीन काळापासून मानव निसर्ग आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे हे आपण जाणतोच. पर्यावरणाचाच विचार करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पर्यावरणाचं संतुलन न बिघडू देता गावांची नगरांची रचना करायला हवी, तशीच घर बांधणी करायला हवी, जलाशय निर्माण करावी असं ते सांगतात. रसिक हो, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेल्या सजीव सृष्टीमध्ये आपण पाण्याला अति उच्च स्थानी बसवलेलं आहे, त्याला आपण तीर्थ म्हणतो. श्रोते हो, या तीर्थाचं जतन करणं, पाणी वाचवा ही संस्कृती राबवणं ही काळाची गरज आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा सदुपयोग उपभोग मानवानं जरूर घेतलाच पाहिजे, पण त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण जतन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, रामदास स्वामी सुद्धा दासबोधात, समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोधात सांगतात की नानावल्ली मध्ये जीवन, नाना फळी फुले जीवन, नाना कंदी मुळी जीवन गुणकारके. वेगवेगळ्या वृक्ष लता वेलींमध्ये जीवन औषधी गुणधर्म साठलेले असतात. निसर्गाची हीच संपत्ती

मानवाला जीवनदान देते, त्या संपत्तीचं जतन करूया आणि आनंदी सुदृढ जीवन जगूया. हो ना, जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: श्रोते हो, अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. सकाळचे 6:50 झालेत आणि वेळ झालीये तो परिसर कार्यक्रम ऐकण्याची. पर्यावरण जागृती या मालिकेचा 15वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक अलका चंद्रात्रे, सादर करते कृष्णा शिंदे.
4: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात मी अलका चंद्रात्रे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय याबाबत जाणून घेणार आहोत. मंडळी, आजच्या आधुनिक जीवनात आपण सर्वजण सोयींच्या जगात जगत आहोत. एका क्लिकवर वस्तू घरपोच येतात. दर महिन्याला नवीन नवीन कपडे घेतले जातात. वेगवान प्रवासासाठी विमानांचा वापर आपण करतोय. पण या प्रत्येक सोयीमागे पृथ्वीवर उमटतोय एक अदृश्य कार्बनचा ठसा आणि यालाच म्हणतात कार्बन फूटप्रिंट. कार्बन फूटप्रिंट म्हणजे आपल्या दैनंदिन कृतीमुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरित गृहवायूंचं प्रमाण होय. वाहनं, वीज, उद्योग, प्लास्टिक, प्रवास या प्रत्येक गोष्टींमुळे कार्बन वाढतोय. आपण रोजच्या जगण्यातलं एक उदाहरण घेऊया. 1 लिटर पेट्रोल जाळल्यावर साधारण 2 किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आज ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढतीये. मोबाईलवर आपण वस्तू ऑर्डर करतो पण त्या वस्तू आपल्या घरापर्यंत येण्याचा प्रवास फार मोठा असतो. त्या वस्तूची कारखान्यात निर्मिती होते, प्लास्टिकने पॅकेजिंग होतं, मोठमोठी गोदामं असतात, ट्रक, जहाज, विमानातून याची वाहतूक होते आणि शेवटी घरापर्यंत डिलिव्हरी होते. बघा मंडळी, या प्रत्येक टप्प्यात इंधन जळतं आणि कार्बन वाढतोय. कधीकधी फक्त ऑफर म्हणून घेतलेली छोटी वस्तू देखील हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्या हातात येते. म्हणजेच आपल्या एका क्लिकमुळे पृथ्वीवर मोठा पर्यावरणीय परिणाम होतोय. तसंच आज फास्ट फॅशन ही संकल्पना सुद्धा वेगाने वाढतीये. काही दिवसांनी नवीन ट्रेंड येतो, स्वस्त कपडे, कमी वापर आणि लगेच त्यांचं टाकून देणं. हे असं वागणं सगळ्यांसाठी अगदी नित्याचंच झालंय. पण कपडे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी, वीज, रसायनं आणि इंधन वापरलं जातं. एका साध्या जीन्स पॅन्टच्या निर्मितीसाठी हजारो लिटर पाणी लागतं असं संशोधन सांगतंय. कारखान्यांमधलं प्रदूषण, कृत्रिम कपड्यांमधून निर्माण होणारं मायक्रोफायबर आणि वापरून फेकले जाणारे कपडे हे सर्व कार्बन फूटप्रिंट वाढवतात. विमान प्रवास हा देखील कार्बन उत्सर्जनाचा मोठा स्रोत आहे.

0: कारण विमानाला उड्डाणासाठी प्रचंड प्रमाणात इंधन लागतं. एका लांब विमान प्रवासातून एका व्यक्तीकडून शेकडो किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होऊ शकतो. वारंवार होणारे विमान प्रवास सुद्धा पृथ्वीच्या तापमान वाढीस कारणीभूत ठरतायत. आता प्रश्न असा की हा वाढणारा कार्बन शोषणार कोण? तर त्याचं उत्तर आहे झाड. एक प्रौढ झाड वर्षाला साधारण 20 ते 25 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यास मदत करतो. म्हणजे विचार करा मंडळी, आपण जितका कार्बन वाढवतोय तितकी झाडं पृथ्वीला अत्यंत आवश्यक आहेत. झाडं तर लावूया, पण त्यासोबतच आपण आपल्या जगण्याच्या सवयींमध्ये बदल करूया, कारण छोटा बदल सुद्धा मोठा परिणाम घडवू शकतो. मग त्यासाठी आपण नेमकं करायचं तरी काय? तर मंडळी, अगदी गरज असेल तेव्हाच ऑनलाईन खरेदी करूया, स्थानिक वस्तूंना प्राधान्य देऊया, टिकाऊ कपड्यांचा वापर करूया, अनावश्यक फॅशन टाळूया, सार्वजनिक वाहतूक वापरूया आणि शक्य तितकी झाडं लावून ती जगवूया. श्रोते हो, फक्त प्रश्न इतकाच नाही की आपण किती झाडं लावतो, तर खरा प्रश्न आहे की आपण पृथ्वीवर किती कार्बनचा ठसा उमटवतो. असा प्रश्न स्वतःला विचारून आपण अंतर्मुख होऊया आणि सोयींसोबत आपण आपली वैयक्तिक जबाबदारीही स्वीकारूया. कार्बन फुटप्रिंट कमी करूया आणि पृथ्वीला हिरवा श्वास देऊया.
1: श्रोतेहो, परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, सकाळचे 6:55 झाले आहेत आणि आता वेळ झाली ती वडनेरी सराफ विज्ञान गट्टा कार्यक्रमाची. यात वैज्ञानिक कोडी या मालिकेचा 19वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी, सादर करते कृष्णा शिंदे.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
3: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
2: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आजही मी घेऊन आले आहे एक भन्नाट वैज्ञानिक कोड, तर लक्ष देऊन ऐका. मला आहे चुंबकाची जोड, मी करतो दिशेची फोड. मुक्त बसवली मध्येच फिरकी, क्षितिज समांतराला घेतो गिरकी. भटक्यांना दाखवतो योग्य वाट खरी, जहाज विमान माझे सोबती. निष्क्रिय होतो ध्रुवावरती, ओळखा पाहू मी आहे तरी कोण. होय मित्रांनो, आजच्या विज्ञान कोड्याचे उत्तर आहे होका यंत्र. आज आपण होका यंत्राचा अद्भुत इतिहास, त्यामागचे विज्ञान, दिशांचा शोध, समुद्र प्रवासातील त्याचे महत्व आणि भारतीय संशोधकांची रंजक माहिती जाणून घेणार आहोत. होका यंत्र म्हणजे दिशा दाखवणारे उपकरण. आज आपण मोबाईलमधील GPS वापरतो, पण पूर्वीच्या काळी समुद्र प्रवास, जंगलातील भटकंती आणि लांबच्या प्रवासासाठी होका यंत्र वापरत असत. हेच त्या काळचे दिशा दाखवणारे सर्वात महत्वाचे साधन म्हणजेच आजचे GPS होते. होका यंत्रात एक लहान सुई असते. ही सुई पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे नेहमी उत्तर दक्षिण दिशेकडे स्थिर राहते. यामुळे माणसाला दिशा ओळखणे सोपे जाते. मित्रांनो, आपली पृथ्वी स्वतः एक प्रचंड मोठा चुंबक आहे. पृथ्वीच्या आतील भागात वितळलेले लोह आणि निकेल सतत हालचाल करत असतात, यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. होका यंत्रातील सुई या चुंबकीय

0: क्षेत्रामुळे फिरते आणि उत्तर दिशा दाखवते. हे विज्ञानातील अत्यंत अद्भुत तत्व आहे. प्राचीन चीनमध्ये सुमारे 2000 वर्षांपूर्वी चुंबकीय दगडांचा वापर दिशा शोधण्यासाठी केला जात होता. नंतर अरब व्यापारी आणि युरोपियन नाविकांनी होका यंत्राचा वापर सुरू केला. यामुळे समुद्रमार्गे मोठमोठे शोध लागले. नवीन देश, नवीन खंड आणि व्यापारी मार्ग शोधण्यात होका यंत्राचा फार मोठा वाटा आहे. पूर्वी समुद्रात दिशा चुकणे ही मोठी समस्या होती. आकाश ढगाळ असेल तर तारे दिसत नसत. अशावेळी होका यंत्र नाविकांसाठी जीवदान ठरले. होका यंत्रामुळे जहाजांना योग्य दिशा मिळाली, सुरक्षित प्रवास शक्य झाला आणि जगभर व्यापार वाढला. आजही जहाजे आणि विमाने आधुनिक उपकरणांसोबत चुंबकीय दिशा प्रणाली वापरतात. होका यंत्र पूर्णपणे चुंबक तत्वावर आधारित आहे. मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम या संस्थेत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला जातो. सौर वादळांचा परिणाम, पृथ्वीच्या चुंबकीय बदलांचा अभ्यास आणि उपग्रहांवरील परिणाम यांचा शोध घेत आहेत. हे संशोधन हवामान, उपग्रह आणि संप्रेषण यंत्रणांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय अवकाश संशोधनात महत्वाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर नरेंद्र भंडारी यांनी ग्रह आणि अवकाशातील चुंबकीय घटकांवर संशोधन केले. आधुनिक काळातील होका यंत्र, आज मोबाईलमध्ये GPS असले तरी होका यंत्राचे महत्व कमी झालेले नाही. मोबाईलमधील डिजिटल कंपास सुद्धा चुंबकीय सेन्सरवर काम करतो. गिर्यारोहक, सैनिक, समुद्रप्रवासी आणि वैमानिक आजही दिशा शोधण्यासाठी होका यंत्राचा वापर करतात. मित्रांनो, एका छोट्याशा चुंबकीय सुईने मानवाला जगभर प्रवास करण्याचे धाडस दिले. होका यंत्र हे केवळ उपकरण नाही तर विज्ञान, साहस आणि शोधयात्रेचे प्रतीक आहे. आज आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरत असलो तरी त्यामागे असलेले मूलभूत विज्ञान समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. तर श्रोते हो, आजचे कोडे आणि होका यंत्राचे अद्भुत विज्ञान तुम्हाला नक्कीच आवडले असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वैज्ञानिक कोड्यासह आणि विज्ञानाच्या रंजक दुनियेसह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: श्रोते हो, वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
8: आपल्या दंडे सराफांचा,
7: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
9: नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या.
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपण ऐकणार आहोत अभिलाषा या चित्रपटातलं गीत. मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे RD बर्मन यांचं.

0: हृदय मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता अभिलाषा.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी आकाशवाणी. ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.
0: यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.
4: पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी

0: 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठा अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी

0: आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केलाय. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिलाय. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्द सुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल, किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
1: ज्येष्ठ इतिहासकार आणि

0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्री मंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं सकाळी 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादिनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्ण

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम कायदेशीर कारवाई पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे टोबॅको सिजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते तिथं, काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन

0: न केलं किंवा तंबाखू सोडले की त्या त्या वेळेला नाही घेतलं तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला एनआरटीमुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या टीसीसी सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे. तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने आपण पालक असाल किंवा हे असाल शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला

0: जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय. सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
0: बरोबर आहे मॅडम. तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादा विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कुणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर. तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा, कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन

0: आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

104 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. भावधारा रसिक हो, आज गोविंदराव टेंबे यांची यांचा जन्मदिवस आहे. रसिक हो, गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार पेटीवादक गोविंदराव टेंबे यांनी स्वशिक्षित पेटीवादन शिकलं होतं, पण ते आपल्या शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचं श्रेय देवल क्लबला देतात, तसंच भास्कर बुवा बखले यांनाही देतात. रसिक हो, आपल्या माझा जीवनविहार या आपल्या पुस्तकात ते लिहितात की मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असताना मला असे दिसून येतं की लाभ हानी सुख दुःख यश अपयश इत्यादी महत्त्वाच्या प्रसंगापासून ते नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शिखरावर मी असतो, आणि त्यातून त्यावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळतोच, आणि अचानक तिथून मला पुन्हा कोणीतरी अज्ञात शक्ती शिखरावर आणून बसवते. अशा सततच्या अनुभवांमुळे परमेश्वरावर माझी अढळ श्रद्धा आहे. श्रोते हो, गोविंदराव टेंबे यांचं नाट्यगीत आता आपण ऐकणार आहोत, पटवर्धन या नाटकातलं.

0: हृदय हो पटवर्धन या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात हे पद होतं गोविंदराव टेंबे यांचं, ज्यांचा आज जन्मदिवस आहे. रसिक हो, आणि आता यानंतर आपण दोन प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत. पहिला आहे PNG अँड सन्स, तर दुसरा आहे SCG मानवता.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
6: पुरुषांमधला उत्तम.
5: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा, म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
6: खरे खरे.
5: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनर्से छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
6: बरोबर. श्री विष्णूंचं
5: स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात. नंदादीप आपल्याला माहितीये, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्या समोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
6: बरं.
5: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकीतोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाचं

रसिक हो, राधिका यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात.

0: घटना दोबारा ना हो। दैनिक भास्कर ने बड़ा कदम शीर्षक से इको फ्रेंडली खबर दी है। सिर्फ एथेनॉल से चलने वाली देश की पहली कार लॉन्च, 5,000 पंप खुलेंगे, इससे प्रदूषण घटेगा और किसानों की आय भी बढ़ेगी। राजस्थान पत्रिका ने मॉनसून की दस्तक को मंगल प्रवेश बताते हुए लिखा है, बूंदों की बारात लेकर मॉनसून केरलम पहुंचा, 20 को राजस्थान में आगवानी। अब उत्तर भारत में तपिश के गिने चुने दिन, पत्र ने विश्व पर्यावरण दिवस पर लिखा है, कुछ भी पहले जैसा नहीं रहा, धरती संकेत दे रही है, क्या हम सुन रहे हैं, पहले मौसम बदलता था अब बिगड़ता है, प्रकृति से सिर्फ लिया कभी कुछ जमा नहीं किया, अब धरती दे रही चेतावनी।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात और दमन की यात्रा पर रहेंगे, लगभग 21,800 करोड़ रुपए की कई विकास परियोजनाओं का शुभारंभ करेंगे। प्रधानमंत्री ने विश्व योगासन चैंपियनशिप के प्रतिभागियों से आयुष मंत्रालय के योग 365 अभियान के राजदूत बनने का आह्वान किया। रिजर्व बैंक आज अपनी द्विमासिक मौद्रिक नीति की घोषणा करेगा। लोकसभा के पूर्व महासचिव और संविधान विशेषज्ञ सुभाष सी कश्यप का कल नई दिल्ली में निधन। और पुरुष अंडर 18 एशिया कप हॉकी टूर्नामेंट के सेमीफाइनल में आज भारत का सामना पाकिस्तान से। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM 104 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी हे नाशिक केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजलेत आणि आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम गीतधारा। रसिक हो, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, ही बालकवी ठुमरे यांची कविता पाऊस पडल्यावर आपल्याला आठवतेच आठवते, हो की नाही। 2 दिवसापूर्वी पाऊस पडला आणि नुकतंच बातम्यांमध्ये सांगितलं की 2-3 दिवसात आपल्याकडे पावसाचं आगमन होणार आहे। आणि श्रोते हो, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, असं म्हणूया की आपल्याला तो जाग करतो आहे की आपण वृक्षतोड थांबवायला हवी आणि पर्यावरणाचं संवर्धन करायला हवं, भरपूर झाडं लावायला हवी आणि झाडांचं संवर्धन करायला हवं। श्रोते हो, नुसतं वृक्षतोड थांबायला हवी असं नुसतं बोलून ऐकून वाचून पर्यावरणाचं संवर्धन होणार नाही, तर आपल्या परिसरात मोठ्या वृक्षांची लागवड करणं खूप गरजेचं आहे। श्रोते हो, स्कंद पुराणात एक श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे की पिंपळ, कडुलिंब, वटवृक्ष, चिंच, कवट, बेल, आवळा आणि आंबा या झाडांची लागवड केली तर, त्यांची निगा राखली तर त्या व्यक्तीला नरकाचं दर्शन होणार नाही। रसिको, प्रत्यक्ष नरक कोणी पाहिलाय, पण ह्या झाडांची लागवड केल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचं दर्शन होणार नाही याची खात्री त्यात दिलेली आहे। खरं म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही, आपण चूक सुधारू शकतो। गुलमोहर, निलगिरी, सुबाबूळ ही झाडं आपल्या देशातल्या पर्यावरणाला घातक आहे, तर पिंपळ, आंबा, चिंच आदी झाडं लावून आपण पुढच्या पिढीला आपल्याला निरोगी आणि सुजलाम सुफलाम पर्यावरण देण्याचाच प्रयत्न करू शकतो।

0: श्रद्धे हो नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, सोनू निगम यांच्या स्वरातलं. श्रोते हो गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या.
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.

0: 95-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95-95-24-25-59
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
2: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी
2: शिवाय मजुरीवर 25% सूट
1: महोत्सव 15 जून पर्यंत
2: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
3: श्रोते हो, आपला निसर्ग हा ईश्वराचा श्वासच आहे. जर निसर्ग चांगला असेल तर परमेश्वराची सुद्धा आपल्यावर कृपा राहील, यात काही शंका नाही. आणि जेव्हा आपण त्याची काळजी घेऊ, आपण त्याचं संवर्धन करू, योग्य वृक्षांची लागवड करू, त्यांचं संवर्धन करू आणि पर्यावरणाला पर्यावरणविषयक जागृती बाळगू, त्यावेळेला हे निसर्गाचं दान खूप सुजलाम सुफलाम होईल. त्यावेळेला परिस्थिती कशी असेल हे सांगणारीच एक कविता पल्लवी उमेश जयसिंगपूर यांची ही कविता निसर्गाचं दान. निसर्गाचं दान पदरात आलं, अखेरीस झालं सुरळीत. हिरवाई आली, सृष्टी बहरली, धरती हासली खोलवर. पिके तरारली, बळी हरखला, भाववधरला आपोआप. फळे फुले आली, बाजार भरता, आनंदी जनता मोहरली. पक्षी किलबिल भ्रमर उडाले, कमळ फुलले सभोवार. चाहूल लागली, विसरले कडू, हरपले रडू अलवार. धरणे भरली, धरणे भरली, अन्नधान्य आले, राम राज्य झाले देशावरी. श्रोते हो, हे स्वप्न साकार होण्यासाठी आपल्या पर्यावरणाची, आपल्या आजूबाजूच्या निरनिराळ्या गोष्टींमध्ये पर्यावरणपूरक गोष्टी करण्याची आपणच आपल्याला आजच्या पर्यावरण दिनी हमी दिली पाहिजे.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

0: श्रोते हो, गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
8: नाती जपण्या आयुष्यभराची
9: परंपरा ही अधिक मासाची.
8: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
9: अधिक मास होणार आता अधिक खास.
8: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
9: 50% भरघोस सूट.
8: आजच भेट द्या.
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: श्रोतेहो, आणि याबरोबरच आजचा गीतधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. रसिकहो, एक आठवण आमच्या कार्यक्रमाची. सकाळी 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हा कार्यक्रम आहे अकोला केंद्राची निर्मिती असलेला. हा कार्यक्रम आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. आणि याबरोबरच आपण प्रवेश केलाय तो म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात. सुरुवातीला हा एक हे काही संदेश तुमच्यासाठी.
10: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
11: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
12: RBI सांगते,
13: जाणकार बना, सतर्क रहा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

श्रोतेहो, निवडुंग या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पद्मजा फेण आणि जोगळेकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांच्या गीताला संगीत होतं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि यानंतर आपण ऐकणार आहोत ते जिव्हाळा चित्रपटातलं गीत. श्रोतेहो, त्यानंतर ठीक 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं.
2: आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा.
1: लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
2: दुःख भिरकावून येते शब्द माहेर पाणारा.
1: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
2: शब्द

0: सादर करते सूरज गोरे
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला.

तेव्हापासून आस्थागायात माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या कीर्द काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं

त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे. झाडांची निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य 2 घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही. याचा शेवट भयावह ठरू शकतो याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा, त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं, लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं, सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, मंगलानाथ यांच्या सुरातलं हे सुमधुर आणि सदाबहार असं गीत कधीही ऐकलं तरी आपलं मन, आपली तब्येत खुश करणारं गीत असं हे मंगलानाथ यांच्या स्वरातलं यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं. रसिको, अशाच सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरिया.

0: अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
6: आपल्या दंडे सराफांचा,
5: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
5: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड,
5: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: ₹10,00,000 लॉटरी मला.
8: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
9: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क रहा.
11: नाती जपण्या आयुष्यभराची,
12: परंपरा ही अधिक मासाची.
11: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
12: अधिक मास होणार आता अधिक खास.
11: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
12: 50% भरघोस सूट.
11: आजच भेट द्या.
12: विश्वास नाशिककरांचा.
11: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
13: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
14: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
13: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
14: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
13: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
15: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
16: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
15: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा ₹500 गिफ्ट वाउचर.
16: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
15: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
16: यासाठी तुमची वाट बघतोय
15: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
16: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

श्रोते हो, पाच नाचूक बोटे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं पाच नाचूक बोटे या चित्रपटातलं. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे सुमधुर भावगीत.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
7: नाती जपण्या आयुष्यभराची
8: परंपरा ही अधिक मासाची.
7: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
8: अधिक मास होणार आता अधिक खास.
7: अडावत

0: करांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
1: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडवितकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
3: नाती जपण्या आयुष्यभराची
4: परंपरा ही अधिक मासाची.
3: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
4: अधिक मास होणार आता अधिक खास.
3: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
4: 50% भरघोस सूट.
3: आजच भेट द्या
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणीमध्ये रोज सकाळी 6:40.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

श्रुते हो, गोलमाल या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर एक सुमधुर भावगीत आपण ऐकणार आहोत मेखला खडीकर यांच्या स्वरातलं.

हो मेखला खडीकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं डॉक्टर राहुल देशपांडे यांचं, आणि याला संगीत होतं मीना खडीकर यांचं. आणि आता वेळ झाली ती एनसीआरटीच्या प्रायोजित कार्यक्रमाची, उमंगची.

0: और अब इसी के साथ हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ आज्ञा दीजिए।
0: नमस्कार, नमस्कार। उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
2: FM 101.4 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। श्रोतेहो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला उमंग। श्रोतेहो, आता यानंतर ठीक 11 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीच्या सहक्षेपणाचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहोत। दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, तसंच दुपारी 1:30 आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। पण प्रसारणाच्या या टप्प्यावर मी माझे नियंत्रण कक्षातील सहकारी श्याम

0: नायर आणि प्रशांत पाठक यांच्यासह मी स्वाती साखरे आता आपला निरोप घेते. नमस्कार. तुम्ही मात्र आनंद घेत राहा विविध भारतीच्या कार्यक्रमांचा FM 101.4 MHz वरून.
1: बहुत स्वागत कर रही हूँ मैं आपकी रेडियो सखी ममता सिंह. आइए कार्यक्रम की शुरुआत करते हैं राजकुमार रिजवी की आवाज से. कलाम है बशीर बद्र का.

0: हों गालिब की गजल लगती हूँ।
1: अजनबी शहर के

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे. आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे, वेली, वृक्ष, तळी आहेत पर्यावरणाचे दागिने. फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
1: प्लास्टिकचा वापर टाळूया. पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
2: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
1: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मुहूर्तात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न

चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी, तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळंच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत. हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं, तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

0: सांभाळावं.
1: प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरी बॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया,
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्ता पुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्ता पुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

सर्जनशीलता, या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदिमाया, आदिशक्ती आदिमाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्षा तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्षा तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही. काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे, पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्याने, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्याने. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे

वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान, तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरीसुद्धा जगात येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात येण्याची तिला सजा, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे. आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची. कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ,

ओढली फुलांची रेख, आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित।

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फूल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का, तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो, या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील

0: असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
1: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
0: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो थोड्याच वेळात
1: संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे

0: यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लव्हेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजार भावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मोबाइल उठाकर देखते हैं कि कहीं कोई मैसेज तो नहीं है, या फिर खिड़की खोलकर शुद्ध हवा लेते हैं, या फिर अपने गमले में लगे पौधों से बतियाते हैं, या फिर सोचते हैं कि हम भी ज़रा थोड़ी क्यारी में पौधों की संख्या बढ़ा दें. चलिए ये सवाल खुद से पूछिए और अब सुनिए सेहरा फिल्म का ये गाना. किस लिए ये गाना बजाया, कौन सा शब्द है इबारत में, ज़रा ढूंढिए और बताइए हमें विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. संगीतकार का नाम जरा बताइए, कौन है संगीतकार?

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड.

0: है। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए, बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे। काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं।
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या

0: परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकता आहात. दुपारचे 3:10 आणि 11 सेकंद झाले आहेत. अस्मिता

ये लगता है कि जहाँ

0: वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

0: जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल, समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल, निसर्गाबद्दल, आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी, पर्यावरणासाठी, देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला

0: लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं दहावी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले चंद्रपूर. इथे माझा जिल्हा यवतमाळ येतो पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूजपेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. सो मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे मी सायकल निवडली आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे पूर्ण सायकलवर केलाय.
1: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
0: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं. आणि माझा मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, त्या पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायची, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे. सो त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावं असं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावं असं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीतून येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या वेदर वाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
1: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
0: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
1: बापरे.
0: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. तर मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला. तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच आहे, एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं त्यांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली. तर असे बरेच प्रसंग आहेत.
1: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय. आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
0: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय. कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार. आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं. आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोजकं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेचे फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्व

0: वजन ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो?
1: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कन्झ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्राफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. सो अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणी येऊन ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात. सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत स्वागत आहे.
0: अरे वा, म्हणजे हा सायकल चाक उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकल चाकच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
1: हा मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासात मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेला आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
0: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
1: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं विचार पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि भूगोलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही, पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागलोय तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा

0: इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अजून मधून विचारायचे. पण मी त्यांना सांगायची की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करताय आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही. तो मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना. नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर ह्यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस करायला लागलो मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणीमध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्ससहित.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सुरुवातीला हिंदीतल्या आणि त्यानंतरच्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि भेटूया 6:10 गीत बहार कार्यक्रम ऐकण्यासाठी. पण आता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही.

0: आर्थिक वृद्धिदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या 2 उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 2 उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश

0: हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक

0: दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्त्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही, तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% एफडीआयची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स अक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय, हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40+ किंबहुना दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं

0: संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
1: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या

0: येथील अनेक पिढ्या ह्या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांमध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी ही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्य ही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागलीय. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीय, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुख सुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम

0: निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत ऊस उत्पादन वाढ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेत खत व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खतं यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरवसे यांना आमंत्रित केलं आहे. सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
3: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे. या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते. आणि या वर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे. म्हणजे ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याही पेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ऍव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्वाचं स्थान असून, जे आपण साखर निर्माण करतोय साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे. त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो. त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो. यामुळं काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. जमिनी या क्षारपट झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत. त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे. त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाल टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
2: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
3: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाल टिकवून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गांनी जाऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, की जसं आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे

नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 5 जून 2026. श्रोते हो, आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची

0: त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, तर याचा सुद्धा काय होतो, परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सऱ्या आणि दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं, परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% पर्यंत बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं, ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं, उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्व. सेंद्रिय कर्व जेवढा अधिक तेवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर. माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरं अतिशय महत्वाचं आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो, रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: प्रकारची खतं आहे त्याची संतुलित मात्रा ही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे, संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समशयुक्त जमिनी आहेत, यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, तोपण जमीन आहे, अशा जमिनीचा सुद्धा काय होतो, परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो, आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी आंतरमशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो, या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो. एक म्हणजे मातीचं आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे सर, ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चितच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं ही एक काळाची गरज आहे.
1: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो, ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेने निवड, ऊस लागवडीचे प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेने प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30-35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर, आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या

0: मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचा बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. तर खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की मातीच्या थराची आदलाबदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण सुद्धा अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाहीये. त्यामुळे अशा जमिनी सबसॉयलर नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन आहे ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर आता आपण मशागत केली पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते. कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं, क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो वाढला जातो, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीतील हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं, जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते आणि अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याचवेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो तर त्यावेळेस सऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी बांधव सेंद्रिय खतं वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करता तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाचं जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्पोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला तर स्पोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे. पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण सेंद्रिय खत किती प्रमाणामध्ये टाकतो त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत आपल्याला टाकणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते, सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं बाब आहे की खोल नांगरटीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणं ही आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरुमाड जमीन आहे याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमाश

0: सगळ्यात याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात. म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या इथं जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी. जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते. एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणे सुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. तर अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे, तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5 ते 6% पर्यंतच. सर्वसाधारण आता शेतकरी अगदी खोडवा किंवा निर्व्यातला सुद्धा बेणं म्हणून वापर करतात. तर असं न करता जेवढं बेणं आपलं शुद्ध असेल, जेवढं बेणं आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25 ते 30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ हे पूर्णपणे झालेली असली पाहिजे. तो डोळा फुगीर असला पाहिजे. डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नये. अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8 ते 10 महिने वयाचा ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचं जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांगशा फुटलेलं किंवा तुरा आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% पेक्षा जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातलं किंवा ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बेणं आणायचं असेल आणि ते ऊस बेणं लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यामध्ये जर हे 10 ते 15 मिनिटे ऊस बेणे बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना दोन पद्धतीने ऊसाची लागण केली जाते. एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी तर ऊसाची लागण केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमताही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं अशा भागामध्ये आपल्याला तुटाळी भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाहीये. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळेस टाकावयाचे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या सहाय्याने 2 ते 3 इंच खोल चळी घ्यायची. त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2 ते 3 इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवणीनं काय होतं की कोंब जो आहे ऊसाचा येणारा तो जोमदार येतो. उगवण 85% पेक्षा जास्त काय होते आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आहे की हलकी जमीन जिथं असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे, ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये. नाहीतर खोलवर गेली की काय होतं आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे, उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते. जो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिकं घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य

0: पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढण्याला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते. आणि दोन्ही पिकं अन्न घटकामध्ये काय करतात, तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात. आणि हे जे आंतरपीक आहे हे रासायनिक खत किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळं जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो, परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या दोन लाईन आहेत, त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ह्या आंतरपिकाची असली गेली पाहिजे. मग आंतरपिक घेत असताना आपण कांदा असेल, लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारी म्हणतो कोबी असेल, बटाटा असेल, अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार, आणि सर्वात महत्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत, त्याचा परिणाम ऊसाच्या फुटवेवरती होता कामा नये, अशा पद्धतीने आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: सर, आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे, जैविक आहे, तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत, म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती, म्हणजे ऊसाच्या फुटवेवरती होतो. आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता तिसऱ्या चौथ्या दिवशी वापसा परिस्थिती असेल त्यावेळेस जर आपण तिफारशीत तणनाशकाचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जी आपली ऊस उगवण होणार आहे त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे, मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 7-8 दिवसांनी आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटे फुटण्याची अवस्था राहते या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचं व्यवस्थित बंदोबस्त झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा, सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा वापर केलेला आहे या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं, त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर, ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतच आहोत तर मग आंतरपीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामंही आवश्यक असतात, तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे म्हणजे ह्या दोन बांधणीमधला फरक सुद्धा शेतकरी बंधून इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते. आणि मोठी बांधणी जी आहे ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. तर आता बाळ बांधणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळभरणी आहे ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी, त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे हे राखण्यासाठी, त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळबांधणी ही लागणीनंतर 45-60 दिवसांनी करणे आवश्यक असते. बाळबांधणी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक पाहता नत्र जे आहे हे नत्र लागणीला कमी, म्हणजे लागवड करताना कमी, आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे ती 45 दिवसानंतर चालू होते ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळभरणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं, हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होती सुधारते आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते, ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे, जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा.

0: आहे, जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल, त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याचबरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा ह्युमिक ऍसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो, एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: माळ्याच्या माळ्यामध्ये कोणी गौबी.